0: Radio Olive.
1: 106.3 Radio Olive.
0: Gio Bindas.
2: चांदनी रातें, चांदनी रातें.